फर्स्ट गीत वसंत वैभव 10 दिशांना पसरे. संग बाय भैरवी काले. द पोएटिस इज सरोज देशमुख अँड इज कंपोज्ड बाय अजय हेडाऊ.